0: ठीरे खुजदु शासन निओ गोळे गोळथा तुमारी नथाउ आम्भ निकटे एही बनचारी
1: तबा देश शिर धर्ज भ्रात रे मणु आखिरात नष्ट न करी आउ बेळ दूर हुओ एई क्षणी आखडा सालो